0: आचंग विना मुश्री कांसला कविना प्रारदी पुयका दास माधा पार वावरे हा दास माधा पार स्वाभी वारे वावरे हो
1: साज बा कवि
0: दास माधा पार दाकळे वावरे हा